नमस्तस्तदेवै नमस्तंगपेवै नमस्तंगजनमे नमस्तंगसुभानमे नमस्सर्वगौने नमस्सर्वपावने नमस्सर्वरंगे नमस्सर्वपंगे नमकालकाले नमस्तस्तदयाले नमस्तंगअभरणे नमस्तंगअमरणे नमस्तंगजरारं नमस्तंगकर्तारं नमस्सर्वतन्दे नमोऽस्तुऽबन्धे नमस्तंगनृषाके नमस्तंगनिर्वाके नमस्तंगरहिमे नमस्तंगकरिमे नमस्तंगअनन्ते नमस्तंगमहन्ते नमस्तस्तरागे नमस्तंगसुहागे नमः।